चौकी चले खने खने चलु मंद मनमथ पाठ पहिला अनुबंध हृदय मुकुल हेरी हेरी थोर खनियाचर।